0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रार्थनां वदामः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधुनी 90.4 FM KLE कनसू.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे गुरुवार 27 ऑगस्ट 2026 आणि नेहमीप्रमाणे आजचा सुविचार सांगतील. खरी श्रीमंती ही शरीराची, बुद्धीची आणि निर्मळ मनाची असते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. मोल्डोवाने सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य प्राप्त केले. दिवस होता आजचा. वसंत कानेटकर लिखित, पुरुषोत्तम दारवेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग झाला. मलेशियाची राज्यघटना अंमलात आली तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस. नेहा धुपिया भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि दूरचित्रवाणी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फेमिना मिस इंडिया 2002 विविध मनोरंजन पुरस्कार प्राप्त यांचा आज जन्मदिवस आहे. नारायण थारप रहस्य कथाकार यांचाही जन्म आजचाच. वीरा करंदीकर संत साहित्याचे अभ्यासक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. दादासाहेब खापर्डे प्रख्यात कायदे पंडित विद्वान यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगती आणि सुरुवात करते मेष राशीपासून. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि उत्साहवर्धक असेल. तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल, तुमचे प्रयत्न यशप्राप्तीसाठी प्रभावी ठरतील. वृषभ रास, आज तुम्ही काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांना भेटू शकता, जे भविष्यात तुमच्या कामात मदत आणि योग्य मार्गदर्शन करतील. मिथुन रास, आज तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या आणि आदरणीय लोकांबद्दल सन्मानाची भावना कायम ठेवाल. काही काळापासून येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होतील. कर्क रास, कामाच्या बाबतीत आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. तुमची मेहनत आणि नशीब या दोन्हींच्या मदतीने तुम्हाला कार्यक्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळतील. सिंह रास, आज तुमचे नशीब तुम्हाला अनेक कामांमध्ये मदत करेल. मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ घालवाल. कन्या रास, आज तुमची वागणूक खूप सौम्य आणि विनम्र असेल, जेणेकरून तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्या व्यक्तिमत्वातील सकारात्मक बदल जाणवेल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE गणसू भक्ती.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुम्ही पूर्ण उत्साह आणि चपळतेने तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस विशेष अनुकूल आहे. वृश्चिक रास, आज तुम्हाला नशिबाचा चांगला पाठिंबा मिळेल. दिवस सकारात्मक असेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य परिणाम मिळतील. धनुरास, आज तुम्ही तुमची बुद्धिमत्ता, समजूतदारपणा आणि हुशारीच्या बळावर अनेक महत्वाची कामे सहजपणे पूर्ण करू शकता. मकर रास, आज एखाद्या व्यक्तीशी एखाद्या छोट्या किंवा अनावश्यक गोष्टीवरून वाद होऊ शकतो, त्यामुळे वादापासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले राहील. कुंभ रास, आज तुम्ही तुमच्या विरोधकांना आणि प्रतिस्पर्ध्यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही. तुमची रणनीती आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही परिस्थिती तुमच्या बाजूने वळवू शकाल. शेवटची मीन रास, कामकाजाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, तथापि काही अतिरिक्त खर्च अचानक येऊ शकतात. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: स्वागत करते या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणू ध्वनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आज आपण क्रमांक 6 पुष्पौषधीची म्हणजेच चेरी प्लम या औषधाची माहिती घेणार आहोत. या औषधाचा कीवर्ड आहे माझे मला कळेना. मी असा का वागतो हे माझं मला कळेना. कधी कधी माणसाला परिस्थितीचं शिकार बनावं लागतं, नियतीच्या विषारी बाणांनी घायाळ व्हावं लागतं. दुःख आपत्तीच्या या धक्क्यातून सावरणं कठीण जातं, मन अत्यंत विदीर्ण होऊन जातं. अशा प्रकारच्या होणाऱ्या दुःखद मनस्थितीसाठी आपण ॲग्रीमनी हे औषध अभ्यासलं. आता चेरी प्लम या औषधाची माहिती घेऊ. प्रत्येक माणसाच्या मनाची जडणघडण वेगळी असते, सहनशक्ती वेगवेगळी. यामुळं एकाच प्रकारचं दुःख असलं तरीही प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया भिन्न आढळते. यामुळेच चेरी प्लम या औषधाची लक्षणं ॲग्रीमनी या औषधापेक्षा पूर्णपणे विभिन्न वाटतील. दुःखाच्या आघातांनी या माणसांची सारासार विचारशक्ती नष्ट झाल्यासारखी असते. मानसिकदृष्ट्या ते पार कोलमडून गेलेले असतात. जीवनाबद्दलची आसक्ती नष्ट झाल्यासारखी असते. आत्महत्येचे विचार मनात डोकावत राहतात. एका पेशंटनं लिहिलं होतं, पती निधनाचा घाला माझ्यावर पडला आणि तेव्हापासून मला अत्यंत नैराश्य आलं आहे. जीवनात रस नाही आणि अत्यंत भीतीदायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करून या दुःखी जीवनाचा शेवट करावासा वाटतो. माझी मुलं लहान आहेत आणि मी असं काहीतरी भयानक केलं तर ती उघड्यावर पडतील हे पटतं मला, पण आत्महत्येचे विचार सारखे मनात घोळत राहतात. साधं स्वयंपाक करताना सुरी हातात घेतली तर मी काहीतरी करून बसेन अशी भीती मला वाटते. दुसऱ्या एका ॲक्सिडेंटमध्ये पाय निकामी होऊन सतत 3 अंतरुणावर खितपत पडलेल्या पेशंटनं लिहिलं होतं, मला भीती वाटते की निराशेच्या भरात कदाचित मी माझं जीवन संपवून टाकीन, आत्महत्या करीन. कधी कधी हे नैराश्य अगदी पराकोटीला जातं. या असह्य मानसिक तणावाखाली वावरत असताना त्या माणसाला भीती वाटू लागते. आपला आपल्या मनावरचा ताबा तुटून आपण काही भीतीदायक कृती तर करणार नाही, असं काहीतरी की मनाच्या सुस्थितीत एक क्षणभर देखील तसा विचार सहन होणार नाही. उदाहरणार्थ एका पेशंटनं मला सांगितलं की कधी कधी माझी मलाच भीती वाटू लागते, अगदी नको नको ते विचार मनात येतात की त्या भरात मी माझ्या बाळाला काहीतरी इजा करीन, अशी मला भीती वाटते. राग इतका येतो की माझ्या पतीला मी इजा करीन. दुसऱ्या एका पेशंटनं सांगितलं, डॉक्टर मला भीती वाटते हो की माझ्या मनावरचा ताबा सुटून मी वेडी होईन. भाऊ बनकीच्या भांडणात सर्व इस्टेट गेल्यानंतर गरिबी सहन करावी लागली आणि पैशांअभावी योग्य औषधोपचार करता न आल्यामुळं एकुलत्या एक मुलाचा बळी गेला. अशा परिस्थितीत जीवनावरचा विश्वास उडालेल्या एका पित्यानं लिहिलं होतं, डॉक्टर मला धास्ती वाटते की निराशेच्या दुःखाच्या भरात मी कुणाचा तरी खून करी. स्वतःच्या मनावरील ताबा सुटून आपण काहीतरी भयानक कृती करू अशी भीती वाटणं हे चेरी प्लम या औषधाचं वैशिष्ट्य आहे. या विरुद्ध स्वभावाचं उदाहरण म्हणजे श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम. अनेक अप्रिय दुःखकारक क्लेशदायक घटना घडल्या तरी श्रीरामांचं मनाचं स्थैर्य ढळलं नाही. पित्याचा मृत्यू, राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवासाचं दुःख सहन करीत असताना भरत भेटावयास येतो हे समजल्यावर ते लक्ष्मणाप्रमाणे जराही क्रोध व्यक्त करत नाहीत, शांत मनानं विचार करू शकतात. म्हणूनच भरताच्या बंधुप्रेमाची महत्ता जाणू शकतात आणि पित्याच्या वचनाचं आज्ञेचं पालन हेच आपण चारही भावंडांचं कर्तव्य आहे. अत्यंत दुःखद प्रसंगातून जात असतानाही मनाची स्थितप्रज्ञता कायम राखणं हे वाटतं तितकं सोपं नव्हे. म्हणूनच रामायणातील प्रत्येक आचार विचारात केवळ देवत्वाची प्रचिती येत राहते. चेरी प्लम या औषधामुळं घायाळ मनस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होते, मानसिक स्थैर्य येतं. आता काही व्यवहारातील उदाहरणं पाहू. सरोजिनीबाई, वय 55, पक्षघाताचा झटका आला आणि उजवा हात व पाय निकामी झाला, पण योग्य औषधोपचाराने त्या हळूहळू सुधारत होत्या. घरी करणारे तसं कोणी नाही म्हणून त्यांनी नात्यातल्या एका विधवा बाईला बोलावून घेतलं. तथापि सर्व काही व्यवस्थित करीत असूनही त्यांचं दोघींचं काही पटेना. रोजच आरडाओरडा चिडचिड

0: लागली. एकदा तर सरोजिनी बाईने हातातील ताटच त्या बाईच्या अंगावर फेकलं. शेवटी कंटाळून ती बाई निघून गेली. त्यानंतर 2 महिन्यात 3-4 नोकर झाले, कोणीच टिकेना. पण घरातील माणसं, नोकर, शेजारी पाजारी सर्वांच्याच बाबतीत सरोजिनी बाई अशा वागत. कुणी भेटायला येणंही बंद झालं. एकदा तर मी कोणाला नको आहे, झोपेच्या गोळ्या घेऊन मेलेलं बरं असा विचार मनात येऊन त्यांनी गोळ्या घेण्याचाही प्रयत्न केला. पण नंतर त्यांची त्यांनाच भीती वाटली. आपण असं काहीतरी करून बसलो तर मनावरील ताबा सुटणं इत्यादी लक्षणांवरून सरोजिनी बाईंना चेरीप्लम दिलं. 3-4 महिन्यात मनस्थिती सुधारली आणि शारीरिकदृष्ट्याही त्यांची प्रकृती भराभर सुधारत गेली. दुसरं उदाहरण, माधुरी, वय 26-27, प्रेमविवाह झाला. 4 वर्षात 2 मुलंही झाली. प्रेमविवाह माहेरच्या लोकांची संमती नसताना झालेला, त्यामुळं माहेरचा आधार तुटल्यासारखाच. नवरा व्यसनी झाला. घरचं सांभाळून माधुरीनं नोकरी करायची, स्वतःचं मुलांचं पोट भरायचं, दारू जुगारासाठी ती पैसा कुठून देणार. मारहाणही सुरू झाली. शेवटी नाईलाजानं तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटही मिळाला. संसाराची सुंदर स्वप्न धुळीस मिळाली. याचा परिणाम तिच्या मनावर झाला. तिनं सांगितलं, डॉक्टर, मला खूप निराश वाटतं. कोणत्याच कामावर माझं मन एकाग्र होत नाही. विचित्र विचार मनात येतात, हातपाय थरथरतात, आत्महत्येचे विचार मनात घोळतात. पण मुलांकडे पाहून मलाच भीती वाटते की मी असं काहीतरी करून तर घेणार नाही ना. मुलांना बाप तर नाहीच, पण आईचं सुख मिळतं तेही नाहीसं होईल. हो मी आत्महत्या केली तर, पण तरीही माझ्या मनावर ताबा राहणार नाही अशी मला भीती वाटते डॉक्टर. माझं मलाच कळत नाही काय होत आहे ते. चेरीप्लम दिलं आणि 3-4 महिन्यात परिस्थितीचे चटके सहन करण्याचं मनोबल माधुरीला आलं. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. H1N1 जो पुन्हा आता आलेला आहे आजार, जो खूप सारा पसरतोय आता, त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर माधव प्रभू, जे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: आज आपण H1N1 बद्दल बोलतोय. खूप म्हणजे मला वाटतं एक 1.5-2 वर्षापूर्वी हा आला होता रोग आणि मध्यंतरी नव्हता, पण पुन्हा आता हा आलेला आढळतोय आपल्याला आणि जवळपास 3000 पर्यंत केसेस सध्या आहेत कर्नाटकामध्ये. तर काय आहे नेमका हा
1: H1N1? म्हणजे एक प्रकारचा इन्फ्लुएन्झा, आपण इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हणून असतोय. त्याचे हे H1N1 नावाचे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे स्वाईन फ्लू असेल, बर्ड फ्लू असेल. एच आणि एन म्हणजे हे अँटीजन्स असतात, म्हणजे न्यूक्लिअर अँटीजन आणि हेमग्लुटिनेशन अँटीजन. त्यामुळे प्रत्येक स्पीसीजचा एक वेगळा इन्फ्लुएन्झा व्हायरस असतोय आणि त्या प्रत्येकाला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण एच आणि एन त्याचे जे अँटीजन असतात, म्हणजे त्याचे जे कोड असतोय, त्याच्यावरती आम्ही त्यांना ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करतो. मग असंच H1N1, H1H5 वगैरे असे त्याची सिरीज येते. साधारणपणे H1N1 खूप दिवस आहे आपल्याकडे. हा व्हायरसचा गुणधर्म असा आहे की तो परत, म्हणजे एखादी आपल्याला इम्युनिटी आली की थोडे दिवस तो आपल्याला काही त्रास करू शकत नाही. खरं इव्हेंच्युअली काय होतं की H1 म्हणजे इन्फ्लुएन्झा व्हायरसला एक म्युटेशन, म्हणजे त्याच्या जीन्समध्ये थोडी फेरबदल होते आणि अशी फेरबदल झाल्यानंतर तो परत अँटीजेनिक होतोय. म्हणजे त्याचा शक्यता जी आजार पसरवण्याची आणि सिरियस आजार करायची जी शक्यता असते ती जास्त तीव्र होते. त्यामुळे असे हे म्युटेशन्स टाइम टू टाइम होत असतात. त्याच्यात अँटीजेनिक ड्रिफ्ट म्हणून एक असते आणि अँटीजेनिक शिफ्ट म्हणून असतं. अँटीजेनिक ड्रिफ्ट म्हणजे हे बदल जे आहेत जिनेटिक स्ट्रक्चरमध्ये ते हळूहळू होतात, आणि अँटीजेनिक शिफ्ट म्हणजे सडनली एखादा मोठा बदल होतो जिनेटिक स्ट्रक्चरमध्ये. असा मोठा बदल झाला तर तो खूप इन्वेझिव्ह होतोय. व्हायरस जो असतोय तो खूप इन्वेझिव्ह होतोय आणि मग तशा परिस्थितीमध्ये एपिडेमिक्स, म्हणजे एखादं मोठी साथ येते त्या ह्याची व्हायरसची. तसंच झालेलं आहे. हा व्हायरस आपल्याकडे होता एवढे दिवस, कदाचित आपली इम्युनिटी चांगली होती, आम्ही व्हॅक्सिन्स घेतले होते, कारण नाहीतर आपल्याला छोट्या प्रमाणात होऊन गेला असेल. आता कदाचित त्याच्यामध्ये एखादं म्युटेशन जर आलं तर तो आणखीन त्याच्यात शक्ती येते, आणखीन तीव्र आजार आणि जास्त सिरियस आजार करायची.
0: मग आता जो आहे स्वाईन फ्लू, त्याची काय लक्षणं आहेत?
1: लक्षणं साधारणपणे सगळ्या फ्लूची एकसारखीच असतात. सुरुवातीला जरा प्रोडॉर्मल सिंड्रोम असतात, म्हणजे अंग दुखतंय किंवा डोकं दुखतंय. त्याच्यानंतर सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला, शेंबूड येणे, म्हणजे पांढराच असतोय. जर समजा इन्फेक्शन परत झालं तर तो पिवळा वगैरे होऊ शकतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर. आणि हे सगळे माइल्ड सिम्प्टम्स असतात, म्हणजे सुरुवातीला हे सगळे सिम्प्टम्स जसं कुठल्याही तापाला असतात तसेच सिम्प्टम इन्फ्लुएन्झाला पण असतात. खरं कधी कधी, म्हणजे एखाद्याची जर प्रतिकार शक्ती खूप कमी असेल अशा परिस्थितीमध्ये आणखीन सिरियस हे होऊ शकतात, म्हणजे निमोनिया होऊ शकतोय किंवा पूर्णपणे निमोनिया पसरला तर आपण त्याला ARDS म्हणतो, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, जे श्वास घ्यायला खूप त्रास होतोय, मग कोंडल्यासारखं वाटतंय आणि ऑक्सिजन कमी पडतोय. असं कमी झालं की मग आपल्याला एक कंडिशन, म्हणजे रेस्पिरेटरी फेलियर, म्हणजे आपली जी श्वास घ्यायची जी प्रक्रिया असते त्याचं फेल होते, मग आपल्याला त्याच्यामुळे आपली मृत्यू सुद्धा होऊ शकते सिरियस केसेसमध्ये.
0: ओके. मग सर, आता म्हणजे लक्षणं तर कॉमनच आहेत, म्हणजे आपल्याला आता बदललेलं वातावरण असलं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सर्दी ताप येऊ शकतो किंवा अंगदुखी होऊ शकते. मग ही अंगदुखी, सर्दी, ताप, खोकला काय असेल ते आणि स्वाईन फ्लूमुळे झालेलं, ह्याच्यामध्ये आपण कसा फरक समजावा आणि डॉक्टरला कधी व्हिजिट करावी?
1: क्लिनिकली असा काही फार फरक नाहीये. म्हणजे इन्फ्लुएन्झा सारखेच आणखीन कित्येक व्हायरस आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यामुळे सुद्धा ताप येऊ शकतो. त्यामुळे स्पेसिफिक असं फक्त सिम्प्टम्सवरती इन्फ्लुएन्झाचे कुठलेही सिम्प्टम्स नाही आहेत. आणि 90%पेक्षा जास्त पेशंट्समध्ये इन्फ्लुएन्झामुळे काही सिरियस होत नाही, म्हणजे साधारणपणे ताप, सर्दी, खोकला येऊन पेशंट बरा होतो. फक्त ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते, म्हणजे जसे आपले मधुमेहाचे रोगी आहेत किंवा खूप लहान वयाचं बाळ असेल किंवा एखादा वयोवृद्ध माणूस असेल, म्हणजे एल्डरली असेल, तर किंवा किडनीचे जे डायलिसिसवरती पेशंट असतात त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. डायबिटीज मी सांगितलं, HIV पेशंट असतात, ह्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे ह्या लोकांमध्ये तीव्र आजार होऊ शकतो. आता डॉक्टरला कधी भेटायचं म्हटलं तर एखादी सर्दी खोकला साधारणपणे 2-3 दिवसामध्ये रिझॉल्व्ह होतोय, त्याची एक सायकल असते, मॅक्झिमम 7 डेज पर्यंत एखाद्या सर्दी खोकल्याची सायकल असते. ह्यामध्ये जर ताप खूप वाढत गेला, म्हणजे खूप जास्त ताप असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा बेशुद्ध किंवा काही सेन्सोरियम मध्ये म्हणजे एखाद्याची पूर्णपणे कॉन्शियस नसून विचित्र बोलायचं वगैरे असेल किंवा कॉन्शियसनेस कमी झाली असेल, असं ग्लानीमध्ये असेल असं वाटेल, अशा जर काही सिम्पटम्स असतील तर लगेच डॉक्टरला भेटलं पाहिजे.
0: मग याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे किंवा वयोवृद्ध असतील, मग गर्भवती महिलांनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे का?
1: गर्भवती महिलांमध्ये सुद्धा सिरियस, आता तुम्ही कोविड जसं बघितला तसं गर्भवती महिलांमध्ये सुद्धा जरा तीव्र होण्याची शक्यता असते, नॉट इन ऑल केसेस, खरं थोड्या केसेसमध्ये असते, त्यामुळे ऍडिशनल काळजी त्यांनी पण घेतली पाहिजे. आता काळजी कशी घेतली पाहिजे तुम्ही विचारलं तर तुम्हाला त्याच्यासाठी आधी हे कळून घेतलं पाहिजे की समजून घेतलं पाहिजे की हा आजार पसरतोय कसा. कोविड सारखंच हा आजार सुद्धा ड्रॉपलेट, म्हणजे आपण जेव्हा शिंकतो किंवा आपण खोकतो त्यावेळी त्याचे जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात ते जेव्हा पसरतात तशाच्यानी एकतर पसरू शकतोय. दुसरा फोमाइट्स म्हणजे कॉन्टॅक्ट, एखाद्याचं कुठेतरी पडलं असेल हे आपलं त्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते कुठले पडले असतील आणि तुम्ही त्याला हात लावला आणि ते परत तुमच्या नाकाकडे किंवा डोळ्याकडे वगैरे गेलं तर त्यांनी हा पसरू शकतो, म्हणजे फोमाइट्स म्हणतो ना आपण तसं. मग ह्या दोनच अशा हे आहेत ज्याच्यामुळे इन्फ्लुएन्झा पसरू शकतो. काळजी कशी घ्यायची, म्हणजे एकतर जर कोणी शिंकत असेल, खोकत असेल, ताप असेल तर त्याच्यापेक्षा थोडं डिस्टन्स ठेवलं पाहिजे. आणि दुसरं आपले जे सर्फेसेस असतात, एस्पेशली गर्भिणी स्त्री असेल किंवा जस्ट डिलिव्हरी झाली असेल, लहान मूल असेल, तर सर्फेसेस कुठलेही त्याच्या आजूबाजूचे कायम साफच ठेवले पाहिजे, स्टेरिलाईज करून ठेवले पाहिजे. आणि त्यांना कुठलाही पेशंट असेल तर त्याच्यापासून जरा लांब ठेवलं पाहिजे.
0: मग पुन्हा आता मास्क वापरण्याची गरज आहे.
1: मास्क वापरलेला हा बरा, इट इज प्रिव्हेंटिव्ह असतो. आणि फक्त मास्कच नव्हे तर हात परत परत धुतले पाहिजेत जेव्हा आपण बाहेर जाऊन येतो किंवा कुठल्याही अशा सर्फेसेसना हात लावतो जिकडे गर्दीमधल्या एखाद्या माणसाला जरी असेल तर तो पसरवू शकतोय. त्यामुळे बाहेर जाऊन येताना हातपाय धुतले पाहिजेत आणि मास्क वापरला तर खूपच बरं, म्हणजे इनहेलेशन रूटनी जे ड्रॉपलेटनी होते ते त्याची शक्यता खूप कमी होते.
0: मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काय म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याकडे आहेत?
1: अजूनही एवढ्या प्रमाणात आजार पसरला नाहीये की मास्क वगैरे कंपल्सरी करण्यात यावे, त्यामुळे सध्या तरी परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर डिस्टन्स मेंटेन केला आणि हातपाय स्वच्छ धुतला आणि जेव्हा पेशंट एखादा असेल, खोकत असेल, सर्दी असेल, त्याच्या समोर जाताना जर मास्क घातला तर काही एक्स्ट्रा करायची गरज सध्या नाहीये. खरं जर समजा ह्याचं प्रमाण खूप वाढायला लागलं तर मग कदाचित आपल्याला मास्क कंपल्सरी करावं लागेल.
0: मग याच्यामध्ये सर आता लसीकरण उपलब्ध आहे का आणि असेल तर मग ते कुणासाठी महत्वाचं आहे?
1: इन्फ्लुएन्झाला वॅक्सिन आहे. इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन वर्षातनं एकदा दिलं जाते, प्रत्येक वर्षाला नवीन स्ट्रेन, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं ना की त्याच्यामध्ये जिनेटिक म्युटेशन्स होतात, अशा म्युटेशन्सवरती मात करण्यासाठी त्या स्ट्रेन्स आयसोलेट केल्या जातात आणि त्याचं वॅक्सिन दरवर्षी तयार केलं जातं. साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या काळात हे वॅक्सिन तयार केलं जातं आणि वर्ल्ड वाईड सर्क्युलेशन असते त्याचं. त्यामुळे ह्या वॅक्सिन ज्यांची इम्युनिटी कमी आहे, म्हणजे साधारणपणे जे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील किंवा डायबिटीसचे पेशंट किंवा किडनी फेलियरचे पेशंट्स असतील, ह्या लोकांनी आवर्जून हे वॅक्सिन घेतलं पाहिजे. खरं एक प्रिकॉशन म्हणून 40 वर्षांनंतर सगळ्यांनीच वॅक्सिन घेतलेलं बरं.
0: अच्छा, मग त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात?
1: साईड इफेक्ट्स फार काही सिरियस नाही आहेत.
0: बरं,
1: कुठल्याही लस जी असते त्याचे थोडेफार लोकल, म्हणजे जिकडे इंजेक्शन साईट असते तिकडे थोडं लाल होणे किंवा थोडं दुखणे किंवा एखाद दिवस ताप येणे याचे त्याचे साईड इफेक्ट असतात, नथिंग सिव्हिअर. खरं ह्या वॅक्सिन्सना जर अलर्जी असेल त्याच्या कंपोनंट्सना तर मग त्याचे सिरियस अलर्जिक रिएक्शन होऊ शकतात. त्यामुळे कुठल्या व्यक्तीला जर हे वॅक्सिन घ्यायचं असेल तर पहिले आपली अलर्जी ची टेस्ट केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच वॅक्सिन घेतलं पाहिजे.
0: अच्छा, मग सर आता म्हणजे आतापर्यंत आपण म्हणजे हा कसा होतो, कसा पसरतो, काय काळजी घेतली पाहिजे याविषयी बोललो, पण एखाद्याला आता H1N1 झालाय तर त्यांनी काय केलं पाहिजे?
1: एक पहिलं तर घाबरायचं नाही, कारण कोविडमध्ये भीतीनेच खूप त्रास झाला,
0: होय ना.
1: H1N1 हा खूप काही सिरियस इफ युजली नसतो, अनलेस मी तुम्हाला सांगितलं की प्रतिकार शक्ती जर कमी असेल तर तो सिरियस होतो. डॉक्टरला भेटलं पाहिजे. बेसिकली H1N1 म्हणजे इन्फ्लुएन्झाचं ट्रीटमेंट काही नाही आहे, ओसेल्टामिव्हिर नावाची गोळी आहे, ते त्याच्यामुळे तीव्रता कमी होते इन्फ्लुएन्झाची. खरं अशी ट्रीटमेंट फार काही नाही आहे, त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच आहे, म्हणजे हायड्रेट करणं, पाणी भरपूर प्यायचं, स्वतःला हायड्रेट ठेवणे, गरम कपडे घालणे, स्वतः स्वच्छ ठेवणे सगळं आपलं परिसर, आणि फ्रेश जेवण आणि फ्रेश पाणी वगैरे पिणे, हे सगळे सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच घेतले पाहिजेत साध्या स्टेजेसमध्ये. आणखीन ओसल्टामिव्हिरची गोळी घेता येते, खरं ती सुरू करायची असेल तर लवकर सुरू करावी लागते. आणखीन जर समजा सिरियस होत असेल तर मग आपल्याला जर श्वास कमी वाटत असेल किंवा असं छातीमध्ये असं पकडल्यासारखं वाटत असेल असं काही होत असेल तर मग आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल तुरंत, आणि तिकडे आपल्याला सीपॅप किंवा व्हेंटिलेटर्सची कधी कधी गरज लागू शकते.
0: मग असं एखादं पेशंट असेल की ज्याला हे झालंय आता, तर त्यांनी म्हणजे किती दिवस काळजी घ्यावी आणि नंतर मग कधी आपल्या कामावरती म्हणजे रुटीन आपलं चालू करावं?
1: साधारणपणे ह्याचा जो पसर असतोय म्हणजे जो हे असतोय तो सिम्पटम्स सुरू होण्याच्या एक दिवस आधी आणि सिम्पटम्स सुरू झाल्यानंतर 3 दिवसापर्यंत हा आजार पसरू शकतोय एखादा व्यक्ती जर त्याला झालं असेल तर. आणि मॅक्झिमम पिरियड ऑफ इन्फेक्टिव्हिटी इज 5 to 7 days, म्हणजे इन्फ्लुएन्झा होऊन 1 आठवड्यानंतर तो व्हायरस पसरत नाही एका व्यक्ती म्हणजे ज्या इन्फेक्टेड पर्सन असेल त्याच्यापासून दुसऱ्या कुणाला पसरत नाही. त्यामुळे 1 आठवड्यापर्यंत हे सगळे प्रिकॉशन्स, मास्क घालणे किंवा क्राऊडेड प्लेसेसमध्ये जाऊ नये किंवा कोणी आपल्या आसपासला आजूबाजूला जर समजा इम्युनिटी कमी असेल, प्रतिकारशक्ती कमी, अशा लोकांच्या जवळ न जाता राहिलं पाहिजे.
0: मग सर याच्यामध्ये प्रतिकारशक्तीचा नेमका रोल काय आहे?
1: प्रतिकारशक्ती ही प्रत्येक माणसामध्ये असते आणि त्याला वॅक्सिन इज अ ट्रेनिंग फॉर द प्रतिकारशक्ती, म्हणजे एखादा फॉरेन अँटीजन आपल्या रोगाणू आपल्या बॉडीमध्ये घातला जातोय त्याच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती आपण इव्हॉल्व्ह करायला लागलो. आपल्याला साधारणपणे प्रतिकारशक्ती ही असतेच खूपशा आहे ना. खरं काही रोगांमध्ये जसं की डायबिटीज, मी तुम्हाला जे सांगितले मग शिरो, त्या रोगांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होते कारण आपली जी आतली बॉडीची जी कपॅसिटी असते जी नवीन सेल्स वगैरे तयार करायची, ती सेलची कपॅसिटी कमी झालेली असते खूप कारणांमुळे. त्यामुळे प्रत्येकाला प्रतिकारशक्ती ही असतेच आणि थोडंफार जेव्हा इन्फेक्शन होते तेव्हा आणखीन ही प्रतिकारशक्ती जास्त तीव्र होते आणि बॉडीला प्रोटेक्ट करते.
0: अच्छा, मग एखाद्याला जर H1N1 झाला असेल आणि तो बराही झालाय तर पुन्हा त्यांना होण्याची शक्यता असते का?
1: मी तुम्हाला तेच सांगितलं की H1N1 चे जे जिनेटिक म्युटेशन होत असतात, ड्रिफ्ट असतात किंवा शिफ्ट असतात, असं खूप ड्रास्टिक चेंज जर झालं तर बॉडी मध्ये इम्युन सिस्टम इज नॉट ट्रेन टू हँडल दॅट टाइप ऑफ इन्फ्लुएन्झा, अशा ह्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा इन्फ्लुएन्झा होऊ शकतो.
0: अच्छा, मग ह्याच्यामध्ये सर सिरियस स्टेज काही आहे?
1: सिरियस स्टेज म्हणजे तेच, जर तुम्हाला धाप वाटत असेल, श्वास घ्यायला कोंडत असेल, म्हणजे तुम्हाला निमोनिया किंवा ARDS होत असेल, ताप कमी होत नसेल किंवा मेंदूला सूज चढून शुद्धीमध्ये आपली बेशुद्ध होऊ शकतो माणूस किंवा एखाद्याच्या ग्लानीमध्ये जाऊ शकतो किंवा असं काही झालं तर इट इज क्वाईट सिरियस.
0: मग अशा पेशंटनी काही खाण्यापिण्यावरती म्हणजे काही निर्बंध किंवा काही डाएट त्यांना स्पेशल?
1: सिरियस इन्फेक्शन झालं तर हॉस्पिटलमध्येच जायला पाहिजे, म्हणजे व्हेंटिलेटर लागू शकतो किंवा काही IV फ्लुइड्स वगैरे लागू शकतात. कमी म्हणजे जर नॉर्मल सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर काळजी म्हणजे तेच, तुम्हाला फ्रेश डिहायड्रेशन होता का माने, त्याच्यामुळे खूपसे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉल किंवा पाणी पीत राहिलं पाहिजे, स्वतःला गरम ठेवलं पाहिजे, आणखीन नॉर्मल न्यूट्रिशियस फूड, फ्रेश फूड जेवलं पाहिजे, त्यावेळेला तेलकट आणि असं तिखट खारट वगैरे कमी खाल्लेलं बरं.
0: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना H1N1 ला घेऊन काय मेसेज देऊ?
1: आम्ही H1N1 पेक्षाही भयंकर कोविड आजार बघितलेला आहे. H1N1 किंवा कुठल्याही आजाराला घाबरायची काही गरज नाही आहे, आपली प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे. ज्यांच्याकडे प्रतिकारशक्ती नसेल त्यांनी आवर्जून इन्फ्लुएन्झा वॅक्सिन घ्यावं. काही सिम्पटम्स, खूप जास्त सिम्पटम्स असेल किंवा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन मदत घ्यावी, म्हणजे ट्रीटमेंट जर लवकर सुरू केली तर पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. कुठल्याही कारणाला घाबरायची गरज नाही आहे, डॉक्टर्स सदैव तुमच्या बरोबर आहेत. असं काही सिरियस झालं तर तुम्ही लगेच KLEला सुद्धा येऊ शकता. KLEमध्ये आपले आयसोलेशन वॉर्ड्स आहेत जिकडे आपण ट्रीटमेंट करून खूपशा पेशंट्सना घरी पाठवलेलं आहे.
0: थँक्यू सो मच सर या विषयावरती बोलण्यासाठी, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
1: धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण KLE वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर माधव प्रभू आपल्या सोबत होते, जे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे क्लिनिकल सर्व्हिसेसचे डायरेक्टर आहेत. त्यांना आपण ऐकलं H1N1 बद्दल, त्यांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि महत्वाची आहे. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे KLE वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
2: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
3: ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆ ಕಾಹೇರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿರುವ ಸ್ಕೂಲ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಹೆಲ್ತ್ ನಿಂದ ಆಸಕ್ತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆಹ್ವಾನ. ಭವಿಷ್ಯದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ನಾಯಕರಾಗಲು ನಮ್ಮ ಸಂಯೋಜಿತ ಬಿಪಿಎಚ್ ಮತ್ತು ಎಂಪಿಎಚ್ 5 ವರ್ಷಗಳ ಕೋರ್ಸ್ಗೆ ಇಂದೇ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಸೈನ್ಸ್, ಕಾಮರ್ಸ್ ಅಥವಾ ಆರ್ಟ್ಸ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಪಿಯುಸಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯು ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರಿಗೆ ಲ್ಯಾಟರಲ್ ಎಂಟ್ರಿ ಮೂಲಕ ನೇರವಾಗಿ 2ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶವಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಯಾವುದೇ ಪದವಿ ಮುಗಿಸಿದವರು 2 ವರ್ಷಗಳ ಎಂಪಿಎಚ್ ಕೋರ್ಸ್ಗೆ ನೇರವಾಗಿ ಸೇರಬಹುದು. ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: ನ್ಯಾಕ್ ಎ ಪ್ಲಸ್ ಗ್ರೇಡ್, ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮತ್ತು ಅತ್ಯುತ್ತಮ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪರಿಣಿತ ಬೋಧಕರಿಂದ ನೇರ ತರಬೇತಿ ಮತ್ತು ಸಮುದಾಯ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆ. ಕಾಹೇರ್ ಹೆಲ್ತ್ ಡೆಮೋಗ್ರಾಫಿಕ್ ಸರ್ವೆಲೆನ್ಸ್ ಸೈಟ್ HDSS ಪ್ರಾಯೋಗಿಕ ಅನುಭವ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಹಭಾಗಿತ್ವ: ಅಮೆರಿಕದ ಥಾಮಸ್ ಜೆಫರ್ಸನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ USA, ಯುಮಿಯಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ PHFI, ಕ್ಯಾಂಪಲ್ ಸೌತ್ ಏಷ್ಯಾ ಮುಂತಾದ ಜಾಗತಿಕ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಒಡಂಬಿಕೆ, NIH, ICMR ಮತ್ತು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾದ UNSW ನಂತಹ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಧನ ಸಹಾಯ ಪಡೆದ ಸಂಶೋಧನಾ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವ ಅವಕಾಶ. ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳು: ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಪಾರ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳು ಲಭ್ಯ. ಇಂದೇ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ. ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು kaher.edu.in ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ವಿಳಾಸ ಕಾಹೇರ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312444444, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಸಂಖ್ಯೆ 4327. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ, ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB, KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.
4: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालीये. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380506483.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक, तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदे उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. H1N1 जो पुन्हा आता आलेला आहे आजार, जो खूप सारा पसरतोय आता, त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर माधव प्रभू, जे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: आज आपण H1N1 बद्दल बोलतोय. खूप म्हणजे मला वाटतं 1-1.5-2 वर्षापूर्वी हा आला होता रोग आणि मध्यंतरी नव्हता, पण पुन्हा आता हा आलेला आढळतोय आपल्याला आणि जवळपास 3000 पर्यंत केसेस सध्या आहेत कर्नाटकामध्ये. तर काय आहे नेमका हा
1: H1N1? म्हणजे एक प्रकारचा इन्फ्लुएन्झा, आपण इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हणून असतोय. त्याचे हे H1N1 नावाचे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे स्वाईन फ्लू असेल, बर्ड फ्लू असेल. H आणि N म्हणजे हे अँटीजन्स असतात, म्हणजे न्यूक्लिअर अँटीजन आणि हेमग्लुटिनेशन अँटीजन. त्यामुळे प्रत्येक स्पीसीजचा एक वेगळा इन्फ्लुएन्झा व्हायरस असतोय आणि त्या प्रत्येकाला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण H आणि N त्याचे जे अँटीजन असतात, म्हणजे त्याचे जे कोड असतोय, त्याच्यावरती आम्ही त्यांना ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करतो. मग असंच H1N1, H1H5 वगैरे असे त्याची सिरीज येते. साधारणपणे H1N1 खूप दिवस आहे आपल्याकडे. हा व्हायरसचा गुणधर्म असा आहे की तो परत, म्हणजे एखादी आपल्याला इम्युनिटी आली की थोडे दिवस तो आपल्याला काही त्रास करू शकत नाही. खरं इव्हेंच्युअली काय होतं की H1 म्हणजे इन्फ्लुएन्झा व्हायरसला एक म्युटेशन, म्हणजे त्याच्या जीन्समध्ये थोडी फेरबदल होते. आणि अशी फेरबदल झाल्यानंतर तो परत अँटीजेनिक होतोय, म्हणजे त्याचा शक्यता जी आजार पसरवण्याची आणि सिरियस आजार करायची जी शक्यता असते ती जास्त तीव्र होते. त्यामुळे असे हे म्युटेशन्स टाइम टू टाइम होत असतात. त्याच्यात अँटीजेनिक ड्रिफ्ट म्हणून एक असते आणि अँटीजेनिक शिफ्ट म्हणून असतं. अँटीजेनिक ड्रिफ्ट म्हणजे हे बदल जे आहेत जिनेटिक स्ट्रक्चरमध्ये ते हळूहळू होतात, आणि अँटीजेनिक शिफ्ट म्हणजे सडनली एखादा मोठा बदल होतो जिनेटिक स्ट्रक्चरमध्ये. असा मोठा बदल झाला तर तो खूप इन्वेझिव्ह होतोय. व्हायरस जो असतोय तो खूप इन्व्हेझिव्ह होतोय आणि मग तशा परिस्थितीमध्ये एपिडेमिक्स, म्हणजे एखादं मोठी साथ येते त्या ह्याची, व्हायरसची. तसंच झालेलं आहे. हा व्हायरस आपल्याकडे होता एवढे दिवस, कदाचित आपली इम्युनिटी चांगली होती, आम्ही वॅक्सिन्स घेतले होते, कारण नाहीतर आपल्याला छोट्या प्रमाणात तो होऊन गेला असेल. आता कदाचित त्याच्यामध्ये एखादं म्युटेशन जर आलं तर तो आणखीन त्याच्यात शक्ती येते, आणखीन तीव्र आजार आणि जास्त सिरियस आजार करायची.
0: मग आता जो आहे स्वाईन फ्लू, त्याची काय लक्षणं आहेत?
1: लक्षणं साधारणपणे सगळ्या फ्लूची एकसारखीच असतात. सुरुवातीला जरा प्रोडॉर्मल सिंड्रोम असतात, म्हणजे अंग दुखतंय किंवा डोकं दुखतंय. त्याच्यानंतर सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला, शेंबूड येणे, म्हणजे पांढराच असतोय. जर समजा इन्फेक्शन परत झालं तर तो पिवळा वगैरे होऊ शकतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर. आणि हे सगळे माइल्ड सिम्पटम्स असतात, म्हणजे सुरुवातीला हे सगळे सिम्पटम्स जसं कुठल्याही तापाला असतात तसेच सिम्पटम इन्फ्लुएन्झाला पण असतात. खरं कधी कधी, म्हणजे एखाद्याची जर प्रतिकार शक्ती खूप कमी असेल अशा परिस्थितीमध्ये आणखीन सिरियस हे होऊ शकतात, म्हणजे निमोनिया होऊ शकतोय किंवा पूर्णपणे निमोनिया पसरला तर आपण त्याला ARDS म्हणतो, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, म्हणजे श्वास घ्यायला खूप त्रास होतोय, मग कोंडल्यासारखं वाटतंय आणि ऑक्सिजन कमी पडतोय. असं कमी झालं की मग आपल्याला एक कंडिशन, म्हणजे रेस्पिरेटरी फेलियर, म्हणजे आपली जी श्वास घ्यायची जी प्रक्रिया असते त्याचे फेल होते, मग आपल्याला त्याच्यामुळे आपली मृत्यू सुद्धा होऊ शकते सिरियस केसेसमध्ये.
0: ओके. मग सर, आता म्हणजे लक्षणं तर कॉमनच आहेत, म्हणजे आपल्याला आता बदललेलं वातावरण असलं आणि त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला सर्दी ताप येऊ शकतो किंवा अंगदुखी होऊ शकते. मग ही अंगदुखी, सर्दी, ताप, खोकला काय असेल ते आणि स्वाईन फ्लूमुळे झालेलं, ह्याच्यामध्ये आपण कसा फरक समजावा आणि डॉक्टरला कधी व्हिजिट करावी?
1: क्लिनिकली असा काही फार फरक नाहीये, म्हणजे इन्फ्लुएन्झा सारखेच आणखीन कित्येक व्हायरस आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यामुळे सुद्धा ताप येऊ शकतो. त्यामुळे स्पेसिफिक असं फक्त सिम्पटम्स वरती इन्फ्लुएन्झाचे कुठलेही सिम्पटम्स नाही आहेत. आणि 90%पेक्षा जास्त पेशंट मध्ये इन्फ्लुएन्झामुळे काही सिरियस होत नाही, म्हणजे साधारणपणे ताप, सर्दी, खोकला येऊन पेशंट बरा होतं. फक्त ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते, म्हणजे जसे आपले मधुमेहाचे रोगी आहेत, किंवा खूप लहान वयाचं बाळ असेल किंवा एखादा वयोवृद्ध माणूस असेल म्हणजे एल्डरली असेल तर किंवा किडनीचे जे डायलिसिस वरती पेशंट असतात त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. डायबिटीज मी सांगितलं, एच आय व्हीचे पेशंट असतात, ह्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळे ह्या लोकांमध्ये तीव्र आजार होऊ शकतो. आता डॉक्टरला कधी भेटायचं म्हटलं तर एखादी सर्दी खोकला साधारणपणे 2-3 दिवसांमध्ये रिझॉल्व्ह होतोय, त्याची एक सायकल असते, मॅक्झिमम 7 डेज पर्यंत एखाद्या सर्दी खोकल्याची सायकल असते. ह्यामध्ये जर ताप खूप वाढत गेला म्हणजे खूप जास्त ताप असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा बेशुद्ध किंवा काही सेन्सोरियम मध्ये म्हणजे एखाद्याची पूर्णपणे कॉन्शियस नसून विचित्र बोलायचं वगैरे असेल किंवा कॉन्शियसनेस कमी झाली असेल असं ग्लानीमध्ये असेल असं वाटेल अशा जर काही सिम्पटम्स

0: असतील तर लगेच डॉक्टरला भेटलं पाहिजे.
1: मग याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे किंवा वयोवृद्ध असतील, मग गर्भवती महिलांनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे का?
0: गर्भवती महिलांमध्ये सुद्धा सिरियस, आता तुम्ही कोविड जसं बघितला तसं गर्भवती महिलांमध्ये सुद्धा जरा तीव्र होण्याची शक्यता असते, नॉट इन ऑल केसेस, खरं थोड्या केसेसमध्ये असते, त्यामुळे ॲडिशनल काळजी त्यांनी पण घेतली पाहिजे. आता काळजी कशी घेतली पाहिजे तुम्ही विचारलं तर तुम्हाला त्याच्यासाठी आधी हे कळून घेतलं पाहिजे की समजून घेतलं पाहिजे की हा आजार पसरतोय कसा. कोविड सारखंच हा आजार सुद्धा ड्रॉपलेट, म्हणजे आपण जेव्हा शिंकतो किंवा आपण खोकतो त्यावेळी त्याचे जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात ते जेव्हा पसरतात तशाच्यानी एकतर पसरू शकतोय. दुसरा फोमाइट्स म्हणजे कॉन्टॅक्ट, एखाद्याचं कुठेतरी पडलं असेल हे आपलं त्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते कुठले पडले असतील आणि तुम्ही त्याला हात लावला आणि ते परत तुमच्या नाकाकडे किंवा डोळ्याकडे वगैरे गेलं तर त्यांनी हा पसरू शकतो, म्हणजे फोमाइट्स म्हणतो ना आपण तसं. मग ह्या दोनच अशा हे आहेत ज्याच्यामुळे इन्फ्लुएन्झा पसरू शकतो.
1: अच्छा,
0: काळजी कशी घ्यायची? म्हणजे एक तर जर कोणी शिंकत असेल, खोकत असेल, ताप असेल तर त्याच्यापेक्षा थोडं डिस्टन्स ठेवलं पाहिजे. आणि दुसरं आपले जे सर्फेसेस असतात, एस्पेशली गर्भिणी स्त्री असेल किंवा जस्ट डिलिव्हरी झाली असेल, लहान मूल असेल, तर सर्फेसेस कुठलेही त्याच्या आजूबाजूचे कायम साफच ठेवले पाहिजे, स्टेरिलाइज करून ठेवले पाहिजे. आणि त्यांना कुठलाही पेशंट असेल तर त्याच्यापासून जरा लांब ठेवलं पाहिजे.
1: मग पुन्हा आता मास्क वापरण्याची गरज आहे का?
0: मास्क वापरलेला हा बरा, इट इज प्रिव्हेंटिव्ह असतो. आणि फक्त मास्कच नव्हे तर हात परत परत धुतले पाहिजेत जेव्हा आपण बाहेर जाऊन येतो किंवा कुठल्याही अशा सर्फेसेसना हात लावतो जिकडे गर्दीमधल्या एखाद्या माणसाला जरी असेल तर तो पसरवू शकतोय. त्यामुळे बाहेर जाऊन येताना हात पाय धुतले पाहिजेत आणि मास्क वापरला तर खूपच बरं, म्हणजे इनहेलेशन रूटनी जे ड्रॉपलेटनी होते ते त्याची शक्यता खूप कमी होते.
1: मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काय म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याकडे आहेत?
0: अजूनही एवढ्या प्रमाणात आजार पसरला नाहीये की मास्क वगैरे कंपल्सरी करण्यात यावे, त्यामुळे सध्या तरी परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर डिस्टन्स मेंटेन केला आणि हातपाय स्वच्छ धुतला आणि जेव्हा पेशंट एखादा असेल, खोकत असेल, सर्दी असेल, त्याच्या समोर जाताना जर मास्क घातला तर काही एक्स्ट्रा करायची गरज सध्या नाहीये. खरं जर समजा ह्याचं प्रमाण खूप वाढायला लागलं तर मग कदाचित आपल्याला मास्क कंपल्सरी करावं लागेल.
1: मग याच्यामध्ये सर आता लसीकरण उपलब्ध आहे का आणि असेल तर मग ते कुणासाठी महत्वाचं आहे?
0: इन्फ्लुएन्झाला वॅक्सिन आहे. इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन वर्षातनं एकदा दिलं जाते, प्रत्येक वर्षाला नवीन स्ट्रेन, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं ना की त्याच्यामध्ये जिनेटिक म्युटेशन्स होतात, मग अशा म्युटेशन्सवरती मात करण्यासाठी त्या स्ट्रेन्स आयसोलेट केल्या जातात आणि त्याचं वॅक्सिन दरवर्षी तयार केलं जातं. साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या काळात हे वॅक्सिन तयार केलं जातं आणि वर्ल्ड वाईड सर्क्युलेशन असते त्याचं. त्यामुळे ह्या वॅक्सिन ज्यांची इम्युनिटी कमी आहे, म्हणजे साधारणपणे जे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील किंवा डायबिटीसचे पेशंट किंवा किडनी फेलियरचे पेशंट्स असतील, ह्या लोकांनी आवर्जून हे वॅक्सिन घेतलं पाहिजे. खरं एक प्रिकॉशन म्हणून 40 वर्षांनंतर सगळ्यांनीच वॅक्सिन घेतलेलं बरं.
1: अच्छा, मग त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात?
0: साईड इफेक्ट्स फार काही सिरियस नाही आहेत. खरं कुठल्याही लस जी असते त्याचे थोडेफार लोकल, म्हणजे जिकडे इंजेक्शन साईट असते तिकडे थोडं लाल होणे किंवा थोडं दुखणे किंवा एखाद दिवस ताप येणे याचे त्याचे साईड इफेक्ट असतात, नॉट नथिंग सिव्हिअर. खरं ह्या वॅक्सिन्सना जर अलर्जी असेल त्याच्या कंपोनंट्सना तर मग त्याचे सिरियस अलर्जिक रिएक्शन्स होऊ शकतात. त्यामुळे कुठल्या व्यक्तीला जर हे वॅक्सिन घ्यायचं असेल तर पहिले आपली अलर्जीची टेस्ट केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच वॅक्सिन घेतलं पाहिजे.
1: अच्छा, मग सर आता म्हणजे आतापर्यंत आपण म्हणजे हा कसा होतो, कसा पसरतो, काय काळजी घेतली पाहिजे याविषयी बोललो, पण एखाद्याला आता H1N1 झालाय तर त्यांनी काय केलं पाहिजे?
0: एक पहिलं तर घाबरायचं नाही, कारण कोविडमध्ये भीतीनेच खूप त्रास झाला.
1: होय ना,
0: H1N1 हा खूप काही सिरियस इफ युजली नसतो, अनलेस मी तुम्हाला सांगितलं की प्रतिकार शक्ती जर कमी असेल तर तो सिरियस होतो. डॉक्टरला भेटलं पाहिजे. बेसिकली H1N1 म्हणजे इन्फ्लुएन्झाचं ट्रीटमेंट काही नाही आहे, ओसेल्टामिव्हिर नावाची गोळी आहे, ते त्याच्यामुळे तीव्रता कमी होते इन्फ्लुएन्झाची. खरं अशी ट्रीटमेंट फार काही नाही आहे त्याला, सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच आहे, म्हणजे हायड्रेट करणं, पाणी भरपूर प्यायचं, स्वतःला हायड्रेट ठेवणे, गरम कपडे घालणे, स्वतः स्वच्छ ठेवणे सगळं आपलं परिसर आणि फ्रेश जेवण आणि फ्रेश पाणी वगैरे पिणे, हे सगळे सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच घेतले पाहिजेत साध्या स्टेजेसमध्ये. आणखीन ओसेल्टामिव्हिरची गोळी घेता येते, खरं ती सुरू करायची असेल तर लवकर सुरू करावी लागते. आणखीन जर समजा सिरियस होत असेल तर मग आपल्याला जर श्वास कमी वाटत असेल किंवा असं छातीमध्ये असं पकडल्यासारखं वाटत असेल असं काही होत असेल तर मग आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल तुरंत आणि तिकडे आपल्याला

0: सीपॅप किंवा व्हेंटिलेटर्सची कधी कधी गरज लागू शकते.
1: मग असं एखादं पेशंट असेल की ज्याला हे झालंय आता, तर त्यांनी म्हणजे किती दिवस काळजी घ्यावी आणि नंतर मग कधी आपल्या कामावरती म्हणजे रुटीन आपलं चालू करावं?
0: साधारणपणे ह्याचा जो पसर असतोय म्हणजे जो हे असतोय तो सिम्पटम्स सुरू होण्याच्या एक दिवस आधी आणि सिम्पटम्स सुरू झाल्यानंतर 3 दिवसापर्यंत हा आजार पसरू शकतोय एखादा व्यक्ती जर त्याला झालं असेल तर.
1: बरं.
0: आणि मॅक्झिमम पिरियड ऑफ इन्फेक्टिव्हिटी इज 5 to 7 days. म्हणजे इन्फ्लुएन्झा होऊन 1 आठवड्यानंतर तो व्हायरस पसरत नाही एका व्यक्ती म्हणजे ज्या इन्फेक्टेड पर्सन असेल त्याच्यापासून दुसऱ्या कुणाला पसरत नाही. त्यामुळे 1 आठवड्यापर्यंत हे सगळे प्रिकॉशन्स, मास्क घालणे किंवा क्राऊडेड प्लेसेसमध्ये जाऊ नये किंवा कोणी आपल्या आसपासला आजूबाजूला जर समजा इम्युनिटी कमी असेल, प्रतिकार शक्ती कमी, अशा लोकांच्या जवळ न जाता राहिलं पाहिजे.
1: मग सर याच्यामध्ये प्रतिकार शक्तीचा नेमका रोल काय आहे?
0: प्रतिकार शक्ती ही प्रत्येक माणसामध्ये असते आणि त्याला वॅक्सिन इज अ ट्रेनिंग फॉर द प्रतिकार शक्ती. म्हणजे एखादा फॉरेन अँटीजन आपल्या रोगाणू आपल्या बॉडीमध्ये घातला जातोय त्याच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती आपण इव्हॉल्व्ह करायला लागलोय. आपल्याला साधारणपणे प्रतिकार शक्ती ही असतेच खूपशा आहे ना. खरं काही रोगांमध्ये जसे की डायबिटीज, मी तुम्हाला जे सांगितले मगाशी रोग, त्या रोगांमध्ये प्रतिकार शक्ती कमी होते कारण आपली जी आतली बॉडीची जी कपॅसिटी असते जी नवीन सेल्स वगैरे तयार करायची ती सेलची कपॅसिटी कमी झालेली असते खूप कारणांमुळे. त्यामुळे प्रत्येकाला प्रतिकार शक्ती ही असतेच आणि थोडंफार जेव्हा इन्फेक्शन होते तेव्हा आणखीन ही प्रतिकार शक्ती जास्त तीव्र होते आणि बॉडीला प्रोटेक्ट करते.
1: अच्छा. मग एखाद्याला जर H1N1 झाला असेल आणि तो बराही झालाय तर पुन्हा त्यांना होण्याची शक्यता असते का?
0: मी तुम्हाला तेच सांगितलं की H1N1 चे जे जिनेटिक म्युटेशन होत असतात, ड्रिफ्ट असतात किंवा शिफ्ट असतात, असं खूप ड्रास्टिक चेंज जर झालं तर बॉडी मध्ये इम्युन सिस्टम इज नॉट ट्रेन टू हँडल दॅट टाइप ऑफ इन्फ्लुएन्झा. अशा ह्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा इन्फ्लुएन्झा होऊ शकतो.
1: अच्छा. मग याच्यामध्ये सर सिरियस स्टेज काय आहे?
0: सिरियस स्टेज म्हणजे तेच, जर तुम्हाला धाप वाटत असेल, श्वास घ्यायला कोंडत असेल, म्हणजे तुम्हाला न्यूमोनिया किंवा ARDS होत असेल, ताप कमी होत नसेल किंवा मेंदूला सूज चढून शुद्धीमध्ये आपली बेशुद्ध होऊ शकतो माणूस किंवा एखाद्याचं ग्लानीमध्ये जाऊ शकतो किंवा असं काही झालं तर इट इज क्वाईट सिरियस.
1: मग अशा पेशंटने काही खाण्यापिण्यावरती म्हणजे काही निर्बंध किंवा काही डाएट त्यांना स्पेशल?
0: सिरियस इन्फेक्शन झालं तर हॉस्पिटलमध्येच जायला पाहिजे. व्हेंटिलेटर लागू शकतो किंवा काही IV फ्लुइड्स वगैरे लागू शकतात. कमी म्हणजे जर नॉर्मल सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर काळजी म्हणजे तेच, तुम्हाला फ्रेश डिहायड्रेशन होता का माने त्याच्यामुळे खूपसे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉल किंवा पाणी पित राहिलं पाहिजे, स्वतःला गरम ठेवलं पाहिजे, आणखीन नॉर्मल न्यूट्रिशियस फूड, फ्रेश फूड जेवलं पाहिजे. त्यावेळेला तेलकट आणि असं तिखट खारट वगैरे कमी खाल्लेलं बरं.
1: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना H1N1 ला घेऊन काय मेसेज देऊ?
0: आम्ही H1N1 पेक्षाही भयंकर कोविड आजार बघितलेला आहे. H1N1 किंवा कुठल्याही आजाराला घाबरायची काही गरज नाही आहे. आपली प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे. ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती नसेल त्यांनी आवर्जून इन्फ्लुएन्झा वॅक्सिन घ्यावं. काही सिम्पटम्स, खूप जास्त सिम्पटम्स असेल किंवा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन मदत घ्यावी. म्हणजे ट्रीटमेंट जर लवकर सुरू केली तर पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. कुठल्याही कारणाला घाबरायची गरज नाही आहे. डॉक्टर्स सदैव तुमच्या बरोबर आहेत. असं काही सिरियस झालं तर तुम्ही लगेच KLEला सुद्धा येऊ शकता. KLEमध्ये आपले आयसोलेशन वॉर्ड्स आहेत जिकडे आपण ट्रीटमेंट करून खूपशा पेशंट्सना घरी पाठवलेलं आहे.
1: थँक्यू सो मच सर या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल
0: धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण KLE वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर माधव प्रभू आपल्यासोबत होते, जे KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे क्लिनिकल सर्व्हिसेसचे डायरेक्टर आहेत. त्यांना आपण ऐकलं H1N1 बद्दल, त्यांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे आणि महत्वाची आहे. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे KLE वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार. KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, KLE युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: KLE शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.